अश्विनी जी सिंधी सर्विस ॿुधी रहिया हींअर असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थी रहियो आहे. वरी तव्हां सां गॾिजाणी थींदी सुभाणे सुबुह जो, यानी कि भारतीय वक़्त मुताबिक़ 5:30 ते. ॾींदा मोकल सदाई गॾु.